0: सच करनी सताकी रहत सच हृदय सत मुकैत
1: साची दृष्ट साचा आकार सच वरतै साचा पासार
0: पार ब्रह्म बिन।